आकाशवाणी चर्चान पोर्तुन जिंकाल ता गोगे किन तो कितनीन तुनी होंजा दिंग तुजिंग काई होंजा दिंग दांते पुआना इने दिंग जिंकाल ता गोले मिनिट ना होंगिंग चांग इन दिल्ली आ पना लाक्सोन न्यूज इन इंग्लिश सा पाउ थुथा ngai kyang na इने दिंग आ दा गोले मिनिट सो मिना हिम्स टू गॉड हुना मार फन्नाला रुट पुलाम तेले लोम ते अपन ngai kyang na ओम दिंग हे दा गोले मिनिट सो लेंगाइ ना हेल्थ इन थुना Home based care for some disease chi to people sana to gain na lal nei nem apan in ingai ding hi dagule min som in science in tuna environment pollution and climate change chi to people sana to gain na vk pangamte apan ngai khyang nam ding hi dagule min som ni lengai na point of the day mar kampain rosini ram shoding apan in ngai khyang nam ding hi dagule min som to min paiti program om dinga yaiuna paubiak le lomte apani lalal twal leng ngai hiangna omding he dagulemin som ngai na mar program omdinga yaiuna larin diki le lomte apani na phanala la twal leng ngai hiangna omding he daksagi le minute somina thado program omdinga yaiuna melody changsan le lomte apani na mala twal leng ngai hiangna omding he daksel min som thumin infala pana lakson regional news in manipuri manipuri thi thang ngai hyang nam dinga daksel min som lina manipuri film song cid inspector film apanin ngai hya kiring hi daksel min som ngai na health and sanitation huna mar compound healthy food for some summer chi ngai hyang na om ding hi dagyatin delia pana lakson samachar prabhat amdinga dagelemin somengaina delia pana lakson ma news in english sa pa thutangai kya gidinga dagelemin som tumina silanga pana lakson notice news ngai kya gidinga dagelemin som lena hill melody suna komla twaleng hmt alal komle lomte apan ngai kya gidinga hi dagelemin som ngalengaina western music kuna justin bieber apanina tumlam gamte la ngai khia khidinga da kwale minit somin hindi film song huna diwani film apan la te ngai khia khiding hi da kwale minit som ni na bomb blast ngai khia khidinga da kwale min som thumin mumbai apan lakson vivid bharati omdinga da somin hun kha khiding hi all india radio chuchanpur jingkal da guk le minin nga ahonging changin delhi apana lakson news in english about thangai hyangna nei ding he